कबीर लागे प्रीत सुजान श्याम, लागे प्रीत सुजान श्याम, बचे दुख हजाम। मोहे लागती ताला बेली, मोहे लागती ताला बेली, बछरे बिन गाय पानी।